0: ताली ताकत धुमी ताकत ताली ताकत धुमी ताकत झाला आमचं ताकत धुकी ताकत ताजी घेणे ताकत नाकत ताकत झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झुमी ताकत नाक नाक झम तारिता झग तारिता झन झाले गोगो दारी दाबू दारी गेटे ताली झम तारिता झग तारिता झन झाले गोगो दारी दाबू दारी गेटे झम तारी झग दारी झग नाक नाक ताजन ताजन ताजन ताज झम तारी झग तारी झाले झाले गोगो ताजन ताजन ताजन ताज ताक धंग कर धंग कर धंग कर धंग ताक धंग कर धंग
1: पाखा नारंगी की पाका पाता चूचा रंगी जाला जैसे मस्त शराबी हालत रंग बिरंगी।

गावे को गुण वडियाईया चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा हदूर, कथना कथिना आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाए, हुक्मी हुक्म चलाए राव, नानक विकसै वे परवाह, साचा साहेब साच नाए।